0: ताश तुम कुफा भी
1: निवास ये चाम सोना फुमारे ये चमुला ना सोंसन तीने नंप्रिस्ता अफ़ाटिये मिनिस्टर से या चुनिश मचारकार से तुम्हाने मिलापंतना से या नाम फारेर वे राचुं प्रिस्ता नरो मगती चमासो न्यूनारो तीने निश्चिसरारा यिने नहीं जाने निवास ये रफ़ाम्यास फुल तीमाना चुरुवारी म्यूटो नंदाला ने ना इजियान म्याचुन्याती Rione mamela fa dia manarana ny hanina hoanina zao tsy tsony
2: tsotsy fotoana ny fameza tsy ntsombo zao azona io fa zavatra tiana ambary reo zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady manjanaka ny tsirairay avoko dia ny zavatra mba tsy takinay zany dia hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy dia mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aiza zay mamelomady manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso

0: क्लास तुम कुफा भी
1: फिल विप वार्चो फुशारे अभी फुचिन फुपेन दायतुन फिवेलुमनाय चम निबुआना ते तो मुन्तां दंग मिवार्चो फुशार्तुन मिवार्चो जुगा चुफुपेन दायाएं द समांग में सिंग शाकी दफ्तिया बनुं फ़ाज़ा कना नाइ जान में तुंग अंग्राई शकरा जानी संगे के नंग तो बिली अम गराब दावलिया बकने फंजे जान दाते ना मिशे फेन फेन नाइ अंगत लंग नाइ शक्ये ये इजा जाने द तुकुं वाज जान तो बिली तन नरी वम फार्च अब दावल नाइ अंगालं तुंग जुक चनाई da voteza ny midibokan-jano lan arety nda sisy aminay tiagny agnaty volagninay zany krizasy ty sisy atokona ndre raiky ahy da sy mahazo mivelagna ka da gnanay tony zany da mifitaragna aminareo mitondra fanzakana ambony aby daholona agny aby na ny kommune aminay tony distrika ziska ambony aby daholona agny mba isozovy analay aminjay aby a mizaly ahy tony tena mizaly da mifafatesana ny sisy aminay tony tiainy da salama sara ny vatagnanay ny saignanay zany magno mizaly da ny firopaigna gnany mba mamozy anay amitiagny ny firopaigna satria da dimampolokoza magno firopaigna da miza zany da asany dimaina ny firopaigna da niakatra koa ny firopaigna za da telonjato ny firopaigna da sy voavidinay koa zany ndre ny firopaigna raika zany defa sy voavidinay da eva izany zany saky da tena mandrendriragnasa iza hoe hoazagny efaranay raha sagnatria mbola mitohitohy tiky da hoarasagnany saky efaranay tony na ho faty misy aza ka da izay ny taragnanay abako
0: saotra tompoko lahy saotra tompoko vavy.

0: आज तुमको वावी
1: निवासे चाम सोना फुमारे चुमुला ना सोंसन तीने नंप्रिस्ता अफतिये मिनिस्टर से या चुनिस मुचारकार से तुंगा नेम लापंतनान से या नाम फारेर वे राचुम प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीने निस चिसरारा इन्हें नहीं जाने निवासे रफामियास फुल तिमाना चुरुवारी म्यू तो नंदाला ने ना इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manarana ny hanina hoanina zao tsy tsony tsotsy fotona famezana tsintsombo zao azonao fa zavatra tina ambary eo zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady manjanaka ny tsirairay avoko dia zavatra mba takinay zany dia mba jerevana momba anay hoe aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'ilay izy dia mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizaaiza zay mamelo ma dia manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina andro rapitso.